तुदि अंतर हो सुख बसा, तू अंतर सावास जियो, पाणे तख्त बढ़ाइया, पाणे पीखे उदास जियो, पाणे थल सिर सर्व है, कमल फुले आकाश।